0: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी या विशेष कार्यक्रमांक तुमका मोगोसो स्वागत.
1: मनादिक बाप मेल्विन नोरोन्ना पक्षीगेर सोविकार हांचे तावन दिल्लो संदेश आनी उलोवप आयकूया.
2: साबत साबत म्हळ्यार कितें? साबत साबत म्हळ्यार सोमियासो दीस. आनी ह्या साबताच्या दिसा कितें करूंक जाय? देवाक अर्गां दिवंक जाय, देवाची स्तुती करूंक जाय, आनी हो दीस पवित्रपणी सांबाळूंक जाय. देवान संवसार रुसूंक कितले दीस काण गेले? सो दीस काण गेले. वैमो सो दीस काण गेले. आपत्यासो पयलो दीस खंयचो? पयलो दीस खंयचो? आपत्यासो आयतार. आयतार आपत्यासो पयलो दीस. ताका रविवार म्हणटात न्ही, गे संडे पळया. आनी ह्या पयल्या दिसा देवान कितें रचलें? उजवाड रचलो. पळय गे उजवाड सूर्य रोजलो, देखून संडे म्हणचे पयलो. कळ्ळें गे? पयलो दीस. दुसरो दीस सोमार, तिसरो दीस मंगळार, गे चवथो दीस बुधवार, पांचवो दीस ब्रेस्तार, मागीर शुक्रार, सो दीस सातवो दीस शेनवार. आनी अशें दिसा देवान कितें केलें म्हणटा पवित्र पुस्तक? देवान विशेव घेतलो. देवान विशेव घेतलो म्हळ्यार देव न्हिदलो म्हण न्ही, देवान तो दीस खाली दवरलो. देवान तो दीस खाली दवरलो कित्याक म्हळ्यार पळया ह्या स दिसांनी मनीस राठावळी मदे मग्न जाता, मनीस राठावळी मदे धांवता, मनीस राठावळी मदे आसता. देखून देवा लागीं येवंक ताका वेळ आसना. कित्याक म्हळ्यार ताणें 10 बोटां जरयचें, 5 बोटां तोंडाक उरिचें न्ही गे. देखून ताणें कुटमापुसीचे दिसपोटो ग्रास जोडीचे कश्ट काडीचे वोंट काडीचे देखून ताका पुरसोत आसना. देखून सातव्या दिसा ताणें आराम करीचे, विशेव करीचे. विशेव भोव गरजेचो. विशेव म्हळ्यार कालें? विशेव म्हळ्यार रेस्ट. निश्चिंत गी सकाळी सांग म्हणसर मंदिरी सोडोवची उशें दवरची निश्चिंत गी. ताका विशय म्हणना, कळ्ळें गी? कळ्ळें? ताका सासनासो विशय म्हणचे. विशय म्हळ्यार इल्लेशें आराम. सगळो दीस पळया काम कर, काम कर, बांय कोणून पिकास घालना न्ही गे. सगळो दीस कोसून

0: क्रोसोस आम्ही सर्व मनुष्य देवाची रस देवाची चतुर देवाच्या सरसरत्याने सुस्पायचे की कोणी मुनी असे रस रस मुक्त होतं आणि मनुष्याच्या साक्षात केलो देवाची कृपा देवाची प्रसावा देवाची ससाई जोश घेऊन शकतात तेरे व साक्षात केलो मनुष्याच्या तेरे संसद केलो संसद खातीर मनशाक केल्लो न्ही विकून हे मुखेन दिवंक जाय आनी तूं तीस दीस सापसाचो सोसो दीस करूंक जाय देवाची आशीर्वाद घेवंक जाय देवाची विश्वास घेवंक जाय देवाची कृपा घेवन तुजे जिवीत प्रत्येक कर्त्याक दीस तुवें वापरूंक जाय अशें दिशेन चमतीन दवरलो तुमची जिवी जिवितां करूंक सुमेची कृपा सुमेची विश्वास ह्या संदर्भांत
1: ഇതുവരെ പക്ഷികരെ കുറിച്ച് സംസാരിക്കാതെ മെൽവിൽ നിന്നുള്ള അഞ്ചെത്താവും ഉലയിലോ ഉലോ അനേ ബില്ലോ സന്ദേശമേ അയക്കലോ അയ

0: काढूंक पुरो आणि पंगड दोन तीन मिनटां काढूंक पुरो तशे म्हणत आसताना ती 8 मिनटां तांकां सेव्ह झाली.
1: निनजामाच्या प्रक्रियेप्रकार नाटकांत सेटिंग्स येत ना, ते नाटक करता करताना सेटिंग्स
0: करतात. तशे म्हणत आसताना तांकां सगळो अर्धो घंटो तांकां नाटक सादर करून अवकाश आसा. वय
1: ओके, तर मस्त उलयता फ्लॉट तुजे लागीं. आनी एक लहानसो विराम खाण घेता, एक सोबीत पद आयकून या. विल्फ्रे बिंबसाचे कोंकणी कोंकणी पद आसा. विल्फ्रे बिंबस आनी पंगडाचा आयकून रावा रेडिओ सारंग 107.8 FM तुमकां अवकाश आसा. आयकत रावा रेडिओ सारंग 107.8 FM रंग रंगाळचणी.

0: Halo, kareken mang pura tik puding swagat hai kuna sat radio sarang ekshe 7.8 FM rang rang gajini Floyd de Mello kasha pung rina tak sabi supa adyek shazam che sangat asa zait ti sangti tane sangat liya saat ani Floyd todes par de ami ille lea podle ya gadi ye puno ata savistar zan ya vorsa 2026 santhiya 2026 isvent kanche spar de pura kung rina tak sabi manu narta tache vishin deli shi zalak ani
1: ओके आमचे वार्षिक स्पर्धेया वर सारम जाऊनचे जुलैच्या पहिल्या आयतरातान म्हणजे जुलैच्या 5 तारखेर आणि 62वा गायन स्पर्धो त्या दिस भुरग्यांक सदर जाता सकाळी सॉरी दनपरा 1:30 वरांक भुरग्यांचो स्पर्धो ताच्या उपरांत ताच्या उपरांतल्या आयतरा 12 तारखेर जुलैच्या वडांचो गायन स्पर्धो तांतू सबार कॅटेगरी आसात 15 वर्सां वयल्यांची कॅटेगरी आसा 45 वर्सां वयल्यांची कॅटेगरी आसा ग्रुप स्पर्धे आसात सोलो आसात डुवेट आसात आनी काजारे जोड्यांचो विभाग आसा आनी हो स्पर्धो सकाळी 9:30 वरांक आरंभ जाता तशें म्हणटासतना स्पर्धो सांजेर फर्स्ट राऊंड वय ताच्या उपरांतल्या आयतार 19 19 तारखेर जुलैच्या 24 डिसाईड केल्ले आसा आमी कॅश प्रायज दवरिचे कित्याक म्हळ्यार एका नाचपा फाटल्यान कॉस्ट्युमाचो खर्च तांणी कॉस्ट्यूम हाडिचे कॉस्ट्युमाचे भाडे मात्र न्ही तरबेत दिल्ल्यांक तांकां पेमेंट करूंक आसा
0: विनर्सांक
1: ना विजेत्यांक मात्र सो पयलें कोत्ताले तुमकां पयलें आमी प्रायज जित आसतना कुलार मागीर प्लेट बोशी चंबू लोटो ते परत दिवन चाले पयले आनी अजूनी सबार स्पर्धिका कडे वा विजेत जाल्ल्या कडे ते इनाम अजूनी त्यांनी सांभाळून दवरल्यात ताच्या उपरांत इल्ली बदलावण केली ताच्या उपरांत सर्टिफिकेट्स आमी दिवंक स्टार्ट केले शिल्ड आमी दिवंक स्टार्ट केले ताच्या उपरांत आमी ट्रॉफीज दिवंक स्टार्ट केले आतां आमी हर एका विजेत्यांक आमी ट्रॉफीज दिता मेडल्स दिता सर्टिफिकेट दिता
0: ओके कॉल काडी आमी हॅलो नमस्कार
2: हॅलो नमस्कार
0: नमस्कार कोण उलयता
2: ಫ್ಲಾಯ್ಡ್ ಗೆ ನಮಸ್ಕಾರ
0: ನಮಸ್ಕಾರ
1: ನಮಸ್ಕಾರ
2: ಇವತ್ತು ಬಂದ ಫ್ಲಾಯ್ಡ್ ನನ್ನ ತಮ್ಮನ ಮಗನಾಗಿದ್ದಾನೆ ಅವನು ಭಾರಿ ಹುಷಾರು ಹುಷಾರು ಹೇಳಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ಹುಷಾರಾಗ್ತಾನೆ ಅಂತ ನಾನು ಕನಸಿನಲ್ಲೂ ಎಣಿಸಲಿಲ್ಲ ಇವನು ಇದು ಎಂಸಿ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಯಾವ ಊರಿಗೂ ಹೋಗ್ತಾನೆ ಎಷ್ಟು ದೂರ ಆದ್ರೂ ಹೋಗ್ತಾನೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆದ್ರೂ ಹೋಗ್ತಾನೆ ಇವ ಭಾರಿ ಕೇಪೇಬಲ್ ನಮ್ಮ ಡಿಮೆಲ್ಲ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇವನು ಮಾಡಿದ ಹಾಗೆ ಯಾರು ಇವತ್ತಿನ ತನಕ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂಚ

0: आणि अंत विजेत जाल्ल्यांक कवित ट्रस्टाच्या अखिल भारत कविता सदरीकरणांत भाग घेऊक अवकाश असा. त्यांच्या अखिल भारत कविता स्पर्धा
1: चलता
0: वय. सो तांतू न्हू अंत विजेत जाल्ल्यांक तांकू तांतू तेन तांकां अवकाश मेळटा. ताच्या उपरांत ओवियो वेर स्पर्धो, ओवियो वेर स्पर्धोंत आमच्या आतां माटवांत आमी ओवियो गायन करता. ओके, थोडे पटी जाता काले कार्यांत वेळा सभाव आसता जाल्ल्यान थोडे पटी रोसाचो वांटो वा ओवियो गायन करचो वांटो 15 मिनटांनी सोंपता, 10 मिनटांनी सोंपता थोडे पटी. कित्याक म्हळ्यार वो जें आसता ताचे उपरांत रोसाचें कार्ये लांब वेचे चान्स आसा. देखून आयल्या सेरयांक जेवण टायमार दिवच्या दृश्टीन आमी थोडे पटी एमसीस काले करता वा थोडी काले करता रोसाचो वांटो शॉर्ट करचें आसा. त्या वेळार ओवियांचे सिक्वेन्स फॉलो करनात,
1: उलटा पुलटा जाता.
0: हां, थोडे थोडी काले करतात. ओवियो गायन करताना रेस्पिराचे ओवियो पयले सिंग करतात, आल्मावांचे ओवियो मागीर सिंग करतात, तशें पर आसता. पूण ओवियो गायन म्हणटा आसतना ताका एक क्रम आसा,
1: निर्दिश्ट
0: क्रम आसा, सिक्वेन्स आसा. ओके, सुरू देवाक त्रिंदादीक मानकन कोणचे ओवियो, ताच्या उपरांत तेलाच्यो ओवियो, ताच्या उपरांत आल्मावचे ओवियो, अशे सिक्वेन्स आसा. आनी लास्ट नांवचे ओवियो, तांकां नांव कुटोवचे ओवियो.
1: कन्फ्युजन केल्लें आसा म्हाका, गोतू ना कितें गे म्हणून. बोबियो वर्सांनी थोडे पोटी घरांत हांव सांबार घालतना तो न्हू आमी म्हणटा वेर्स हांगासर बाय होकल बाय घरा रिकता म्हणा सर, म्हणजे घरा येवन
0: म्हणजे क्रम सांबाळचे गरजेचे तो रूल आसा. आनी थंयसर क्रम सांबाळच्या कत्त ते मार्क्स आसात. तशेंच ओवियो रोसाच्या कार्याच्या विविध हंताच्यो जावंक जाय. पवित्र त्रिंदादेक मानकर्न पात्रोणांक आल्मावांक कानी मातयेतेल रोस पुस्तना भूतबाळ समजोनी सत्राय ओवियेक ओवियेने पाटी जाप दिवचे नांव कुटोवचे अशे आनी थोड्यांक जायते कन्फ्युजन आसा. कशें म्हळ्यार ओवियो वेर्सा रोपार सिंग करतात, ओवियो वेगळे वेर्स वेगळे. आता चिंत्या आमच्या रोसाच्या माटवान वेर्स सिंग करतात, पूण ते वेर्स न्ही एक्च्युली, ते ओवियो तांणी वेर्साच्या रुपार तांणी सिंग करचे. आता उदे उदे दिसा उदे ताना तामसो संद्रे मासो आरसो आमचो होरेत बाब. आता ओवी जाल्यार उदे उदे दिसा उदे येताना तामसो संद्रे मासो आरसो आमचो होरेत बाब, तितू ओवी वेर्सा रुपार सिंग करतात. उदे दिसा उदे ताना तामसो उदे ताना तामसो. आता तशें सिंग केलें म्हूण सांगून ते वेर्स जायना, ती ओवीत. देखून आमी अनेक रूल घाल्ले आसा. ओवियो ओवियतावन आराम जावन वेर्स तान ते आखेर जायचे. आता पयल्यांच्या काळार कशें आसलें, काजराच्या माटवांत पयलें बँड नातलें, डीजे नातलें, ऑर्केस्ट्रा नातलें, ताचे पयलें वेर्सानंत कार्य जाऊन
1: थोडे पटी एक वेर सुरवेर गायतात थोडी पटी आनंद आनंदे बाबा थंय जावन एक सुरू कर, मागीर ओबियान वचून परतून वेर्स जावन अखेर करचें आसता थोडे कडेन थोड्या थोड्या जाग्यांक लागून. पूण हांगासर थोड्यांनी ते कितें तांचें कन्फ्युजन कन कान गेलां मागीर.

0: नवऱ्याक पुगारच्यो ओबियो गायन करताय, एक हास्य ओबी तूं सॅड रितीन सिंग करताय जाल्यार तें तुका ऑफकोर्स तुका मार्क्स मेळना. त्या संदर्भाक सरी जावन तुवें ती भावना तुवें व्यक्त करीचे तोंडार, तोवळ मात्र त्या स्पर्धेक एक बर्म आसता. तशेंच इवन आतां आमच्या सिंगींग कॉम्पिटिशनांत तरी म्हण धा मार्क्स मेळटा, ताचे उपरांत एक्सप्रेशन आनी मॉड्युलेशन, ताचे उपरांत क्लॅरिटी ऑफ वर्ड्स, ताचे उपरांत जनरल प्रेझेंटेशन आनी दोड्या आनी जोम्या गायना ब्लेंडींग ऑफ वॉयस. आतां जर तर एका गावप्यान लिरिक्स पळोवन ताणें सिंग केलें जाल्यार आमी पिच एन्ड क्वॉलिटी ऑफ वॉयस आमकां मार्कडाउन करूंक जायना. ताचो पिच बरो आसा, करेक्ट आसा, क्वॉलिटी ऑफ वॉयस बरो आसल्यार, करेक्ट आसल्यार तुका तातूंत मार्क्स मॅक्झिमम मेळटात. एक्सप्रेशन मॉड्युलेशन करेक्ट आसल्यार ताका मॅक्झिमम मार्क्स मेळटात. आमी खंय मार्कडाऊन करयेत, जनरल प्रेझेंटेशन आमी ताका मार्कडाऊन करयेत, थंयसर आतां ताणें स्क्रिप्ट पळोवन ताणें सिंग केलां जाल्यार ताचें थंयसर प्रेझेंटेशनांत इल्लें ताका एक दोन मार्क्स कितें उणें मेळटात. तें सोन न्हू
1: उरले कडेन
0: आमी मार्कडाऊन करूंक जायना,
1: तें बुस्ट करता ताका,
0: वय तें ताका बुस्ट करता. सो

किती आता पोदा असा कोंकणी तीन सिंग करतात पूण पहिले तशें नातले पहिले तांणी स्पर्धा घेतात तांणी पोदां घडची आसली देखून थोडे पटी काळें जातालें पयले थोड्यांक डोस दिवन गी थोड्यांक राजकीय पार्टीक डोस दिवन थोड्या संघ

झाल्या उपरांत तेंगे उर्बा सडली, जायते स्पर्धेक येवंक आरंभ जाले. मेजर आमी चेंजीस केल्ले आसा, एक हॉलाचे नवीकरण काम, ताचे उपरांत आमचे सांदेपण आमी इन्क्रीज केलें.